0: अनि राडा सोसे छाले अनि कारदा कारना इबल इनाले अनि तेलंग गने लिकु यो मिन्दे शुकु मसे राडा सोसे छाले अनि युसे गिन तेसान थवे मिन्दे शुकु इले
1: नेसेन ल
0: नेसे लेस अनि नि तोगो निम तोगो सांगो निम दिन दो तांदे तुंसे जे मातिम दुस मेंगा से युस म कोराले अनि ता ये तिरगे सुंगे दि छंगा पुजे छरांगे अनि Sobla soba ani didogi semela soba didol chenanja ani kusuli tuja kama nara na shujuta ani mendeva ta meyo to ani shongde yakunanja chirang yungshiti gyane nyurdu tajye yuwa mindi shuguinle.
1: Nese no.
0: Lese lese ani tiri sendo ani tamula chanchiji nini to ne peja tsumri shuto masunga kongo mazura na shujuta ani chuli sendo kushua ijala.
1: 嗯,先生记得了。宋先生是哪一位?全部缺上了,是真的。全部缺上了吗?全部缺上了,我怎么听不清楚了。来是来是,你听不清楚了,那去哪了?